साचा सोहेला साचा घर गावहो गावहो ता सोहेला घर साचा जिथे सदा सच त्यावहे सचो त्यावहे जा तुद पावहे गुरमुख जिना बुझावहे एहो सच सबना का खसम है जिस बख्से सो जन पावहे कह नानक सच सोहेला सचै घर गावहे अनद सुनहो वड भागी हो सगल मनोरथ पूरे

गुरमुख बांध्यो सेत विधातै लंकी लंका लूटी दैत संतापै रामचंद मार्यो अह रावण भेद बपीखण गुरमुख परचायण गुरमुख सायर पाहन तारे गुरमुख कोट ते तीस उधारे

वह गावे पंचो संग बरंगन लावे बैरारी करना टी थरी गवरी गावे असावरी तय पाचे संदबी आलापी श्री